0: झाले भरे भरे
1: हरे हरे
0: तुका हे डरे डरे
1: हरे हरे
0: आज उठाले तुझा
2: राधे श्याम।